सुप्रभात धाराशिव, नमस्कार श्रोते हो. एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 16 श्रावण 1948, अर्थात 7 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आमच्या पहिल्या सभेला सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

आपण ऐकलीत बाळ माठे यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिरचना माणिक वर्मा यांच्या स्वरात. श्रोतेहो आपण ऐकताय मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग, संगीतबद्ध केला आहे राम फाटक यांनी.

आपण ऐकलीत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली संत जनाबाई यांची भक्तिरचना, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया अनुप जलोटा यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली संत तुलसीदास यांची हिंदी भक्तिरचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुलशन बावरा यांची देशभक्तीपर रचना. संगीतबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: श्रोते हो, या देशभक्ती गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी 6:40 यामध्ये आज आपण ऐकणार आहात पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयी माहितीचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10:00 हिंदी कार्यक्रम दर्पण आपण ऐकाल. यामध्ये भारतीय संगीत विश्व की अमर लता संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 10:30.

11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भवन सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. गीतबहार 11:30 आपण ऐकाल. दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 गड

चिरोली जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण काल सायंकाळी ठीक 5 वाजता. युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. मैफिले गझल हा कार्यक्रम 6:10. 6:30 वाजता नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमात आवडीने भावे हरिनाम गावे याविषयी नरेंद्रबुवा हाटे यांचं कीर्तन आपण ऐकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार, यामध्ये आज आपण ऐकणार आहात तण नियंत्रणाचे योग्य नियोजन, उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाय याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा प्रसारित करू. आणि त्यानंतर पाऊस जास्त झाल्यामुळे पिकांमध्ये होणारे रोग आणि त्याचं व्यवस्थापन याविषयीची माहिती प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग, यामध्ये आज आपण ऐकणार आहात नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई, दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून, हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. तत्पूर्वी ऐकूया
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: श्रोते हो, ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयी माहितीचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या सर्वत्र पावसाचं आगमन झालं आहे. कुणी ट्रॅक्टरनं मशागत करत आहे, कुणी बियाणं पेरत आहे, कुणी पंप सुरू करून पाणी देत आहे, तर कुणी जनावरांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. म्हणजेच शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेनं राबू लागला आहे. पण या आशेच्या पावसाबरोबरच एक मोठा धोका देखील आपल्या नकळत शेतात फिरत असतो, आणि तो म्हणजे विद्युत प्रवाहाचा धोका. मंडळी, दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रात अनेक शेतकरी, शेतमजूर आणि जनावरं विजेच्या धक्क्यामुळं अपघातग्रस्त होतात. अनेकदा अशा घटना फक्त एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळं घडतात. आज आपण याच विषयी माहिती ऐकणार आहोत. मंडळी, तुमच्यापैकी कितीजण

शेतातील मोटार सुरू करण्यासाठी पावसात भिजतच स्टार्टरपर्यंत जातात ना, किंवा ओल्या हातांनी स्विच चालू करतात. शेतात पडलेली वायर पाहून वीज नसावी असा अंदाज बांधून तिच्या जवळ जातात. जर यापैकी एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर ती करू नका. आपण अनेकदा म्हणतो, अरे मी तर रोजच हे करतो, काही होत नाही, फक्त 2 मिनिटाचं काम आहे. पण मंडळी, अपघात हा नेहमी अनुभवी माणसाला जास्त फसवतो, कारण अनुभवामुळे निष्काळजीपणा वाढतो. विजेला तुमचा अनुभव, वय, पद किंवा ताकद काहीच माहीत नसतं बरं का. तिचा एक नियमच आहे, स्पर्श झाला की धोका झाला. चला एक छोटासा प्रसंग डोळ्यासमोर आणूया. रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते। अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे। कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते। त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो। यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते। आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे। सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो। या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते। दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते। हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात, त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो। तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते, त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते। अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो। अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसनक्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते,

0: त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्च मधून असे दिसून आले की कांगरू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगरू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात, मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगरू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगरू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगरू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जलमलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती। आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग। श्रोतेहो नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात। हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक। आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात। अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही। स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात। एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात, कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो। रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे, कधी कधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं। सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं। सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। अशावेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं। MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे। कोणत्या भागात घटना घडली आहे, जवळची रेस्क्यू टीम कोणती आहे, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत, याचा समन्वय हे केंद्र करतं। विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात। म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येक

0: प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही, आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे, आणि त्याचा नंबर आहे 7620230231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620230231. पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला भालू या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपट होता भालू.

0: ते देखील आपने वाह
1: बसला अनोख्या पासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत जानकी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 35 49 85 9637 35 4985.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विनियोजन विधेयक 2026ला संसदेची मान्यता. लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक पारित. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे. जात पडताळणी समितीच्या निर्णयात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. एसआयआरमधून सुटलेल्या मतदारांनाही मतदार यादीत नावं समाविष्ट करता येतील, निवडणूक आयोगाचा निर्वाळा. आणि जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात, मराठवाड्यात पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सुमारे 23,731 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. यामुळे 1.5 लाख रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं. देशांतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसचं उत्पादन सुमारे 10 पटीने वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले,
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन, करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: संसदेनं काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर केलं. लोकसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत विचारार्थ सादर केलं. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेला परत पाठवलं. दरम्यान विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसह विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा निर्णय काल घेण्यात आला. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात

0: भारतीय वैद्यकीय संघटनेनं हा संप पुकारला होता. सरकारच्या या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
1: आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत. त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे, त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न.
0: दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती, त्यावर फडणवीस यांनी हे भाष्य केलं. जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं माध्यमांशी बोलत होते. मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल दोन दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी सांगितलं. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरांची देवाणघेवाण होण्याला या परिषदेमुळे मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधल्या शिक्षण सेवक तसंच शिक्षक या 30,209 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीनं ही भरती करण्यात येत असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नावं समाविष्ट करता येतील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत संबंधित मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा नाव नोंदवता येईल असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड उपविभागानं विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा गंगाखेड हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. श्री वी कुलकर्णी यांच्या दोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्यविश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संशोधनाधिष्ठित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं मंत्री जयस्वाल यांनी आवाहन केलं. पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीनं लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना 2026 हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांची

0: बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. परभणी जिल्ह्यात पालम इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा काल पार पडला. यात एकूण 187 उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी 60 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 12 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. जालना इथल्या महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल हिवराळे यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांना 1.5 लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. महाविद्यालयातून प्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजा रोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ देण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या बाळापूर इथल्या डेबेकर कुटुंबियांनी पिकांवर फवारणीसाठी घरात ठेवलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्यानं संपूर्ण कुटुंबाला विषबाधा झाली. या घटनेत 2 मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या पालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लातूर शहरात कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरावस्था आदी मूलभूत नागरी समस्यांकडे काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महायुती आणि घटक पक्षांच्या वतीनं काल गांधी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत शहरातली प्रलंबित विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या धरणातून 6000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे 4300 घनफूट, उजव्या कालव्यातून 1000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 10000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा सुमारे 93% स्थिर आहे. दरम्यान हवामान विभागानं मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 5 दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गोबर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विनियोजन विधेयक 2026 संसदेची मान्यता. लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक पारित. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:21 होत आहेत.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
3: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
2: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 880 5555.
4: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सकाळी 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकाल दिल्ली केंद्रावरून. हा कार्यक्रम सहक्षेपित करू आज सकाळी 11:10 तेव्हा ऐकायला विसरू नका. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मिनिटं होत होती, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि या अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. ह्यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि

0: दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेल्या आहेत. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, एसआयआर मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिला प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांच्या तपासणी करणे. त्यांच्या सोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो, त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काय तपासणार, राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बरं,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्व

0: उत्तर आहे.
1: महत्त्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
0: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडंसं लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
1: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगडचा काही भाग पुणे नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
0: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: FM बँडच्या 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज आपण भावधारा या कार्यक्रमात संदीप खरे यांच्या काही गीतरचना ऐकणार आहोत. तर कार्यक्रमात प्रथम ऐकूया सलील कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांनी गायलेली संदीप खरे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे सलील कुलकर्णी यांनी.

दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर.

0: श्रोते हो, आपण ऐकलात सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं गीत. आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत सलील कुलकर्णी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकलत सुरेश वाडकर यांनी गायलेलं सदमा या चित्रपटातील गीत. श्रोते हो, आपण ऐकताय लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया राम तेरी गंगा मेली या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं रवींद्र जैन यांचं गीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ थ्रू थ्रेड ऑल डायड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोवर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोवर्धन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स व्हेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500+ प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील गीत. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून सकाळचे

असलेल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि डीआरडीओचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथनामथिट्टा कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक पूर्व मध्य प्रदेश राजस्थान केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत दिल्ली हरियाणा चंदीगड अंदमान आणि निकोबार बेटं पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

0: अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रथम ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं गंगाधर म्हांबरे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।

0: आपण ऐकलत माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत. संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी.
1: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.
0: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 घरशिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात तण नियंत्रणाचे योग्य नियोजन उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाय याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी डॉ स्मिता शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. आणि त्यानंतर पाऊस जास्त झाल्यामुळे पिकांमध्ये होणारे रोग आणि त्याचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. आणि त्यानंतर दिनांक 8 ऑगस्ट 2026 हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. तेव्हा ऐकायला विसरू नका घरशिवार हा कार्यक्रम आज सायंकाळी 7:30. निवेदन संपलं.

आपण ऐकलीत जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, शैला मोहिले यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं आनंद घणी यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं इलाही जमादार यांचं गीत. गात आहेत SP बालसुब्रमण्यम.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंसा बनना।
1: श्रोते हो, ऐकूया दर्पण या कार्यक्रमात भारतीय संगीत विश्व की अमर लता याविषयीची माहिती। संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं।

श्रोते हो, आत्ताच आपण दर्पण या कार्यक्रमात भारतीय संगीत विश्व की अमर लता याविषयी माहिती ऐकलीत. संकलनाने निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
1: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
0: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातील जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: अर अर गंगा राम तुझा भाग्य लकाय तरी सांग।
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समद्यासनी।

तिने साऱ्यांचा अपमान केला, तिने साऱ्यांचा अपमान केला, बडी रागान बेभान झाला, इच्छा ठरला ये

0: बोला बोला
1: अन्न गाड़ा वो काय मानुस काय अन्न गाड़ा वो काय और जाइल तकड़ो बम करते कस स्वांग करते।
2: आपण ऐकलत जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दिलं होतं राम कदम यांनी आणि चित्रपट होता एकटा जीव सदाशिव। श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण।

0: गीतांजली या कार्यक्रमात आता ऐकूया दादा कोंडके यांची गीतरचना. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात संगीत आहे राम कदम यांचं आणि चित्रपट सोंगाड्या.
1: बोला दादा.

आपण ऐकलत आली लहर केला कहर या चित्रपटासाठी विठ्ठल ओमप यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत दिलं होतं ऋषीराज यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं आली अंगावर या चित्रपटातील दादा कोंडके यांचं गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आपण ऐकलत आपली माणसं या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. गीतांजली या कार्यक्रमात आता ऐकूया यन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात. चित्रपट आहे अपराध.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट गम्मत जम्मत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कव्वाली.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.
0: श्रोते हो, ऐकूया अल्ताफ राजा आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैसर उल जाफर यांची कव्वाली. संगीतबद्ध केली आहे मोहम्मद शफी नयाझी यांनी.

0: तो सारे शहर की मैं दुश्मनी से बच जाता। अगर गुनाह का मौका गंवा दिया होता, अगर गुनाह का मौका गंवा दिया होता तो मैं जमीर की शर्मिंदगी से बच जाता।
1: श्रोते हो, आपण ऐकलेत अल्ताफ राजा आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैसर उल जाफर यांची कव्वाली, आणि याबरोबरच कव्वाली हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। सकाळचे 11:10 होत आहेत। माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते. उभी रुक्मिणी विठ्ठल.

ला जवळी, हिला नेस वा पैठणी पिवळी, शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग, रंग शोभ तो गोऱ्या अंगी, हिला नेस वा पैठणी पिवळी, नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू, घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेस वा पैठणी पिवळी, अशी ही पैठणी.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी। हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद। मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे। आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं। देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच। अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना। पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून। तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे। कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं। मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं। त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते। त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार प्ररित्या सुरू केला आहे।
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे।
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। स्वदेशी आंदोलनच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो।

0: आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
1: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
0: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
1: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो पैठणीला.
0: अगदीच अगदीच बरोबर.
1: कारण की राजे लोक ते मागवत असत आणि तयार करून घेत असत.
0: अगदी बरोबर.
1: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं जे मोतिया कलरचं असतं व्हाईट कलरचं, त्याला आपण कलर करतो. त्याच्यानंतर त्याला
1: रेशीम हे नेहमी तेच असतं.
0: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
1: दुसऱ्या कुठल्याच रंग
0: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची, मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो म्हणजे रेशीम खोलतो आपण. त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी एक महिना लागतो.
1: अच्छा.
0: हो, आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाते. जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
1: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता? बनवू डिझाईन.
0: कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच आहेत. पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेलं आहे जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
1: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
0: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
1: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
0: एक नक्षी आपण तयार करायला म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने, तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
1: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
0: हो नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
1: अच्छा.
0: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: बर या पैठणींवरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात, आत्ताच तुम्ही सांगितलं,
1: हो
0: तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाच राहवा आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेले आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
0: अच्छा,
1: हो.
0: मग हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच,
1: हो,
0: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता?
1: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
0: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू शकता?
1: नक्कीच नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
0: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
1: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
0: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते?
1: हो, तुम्ही जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
0: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
1: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल, कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
0: अच्छा, लोकप्रिय कलर,
1: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर, ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहे त्याच्यामध्ये, इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं
2: जास्त
1: आकर्षण
2: आहे.
1: म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, ते कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीममध्ये सगळं बनतं. त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, तर आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाला, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त, म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: म्हणजे ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणीसारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमत मध्ये

0: किमतीत पण फरक असो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
0: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
0: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
0: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो, पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करू.
1: म्हणजे आजही करता येईल?
0: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललोत.
0: हो,
1: पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
0: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचं टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या घेत साड्या ज्या विणताय ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा, शासन आपल्याला मदत करतच आहे पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग परत त्याच्यामध्ये काय रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा, म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
0: हा, अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल.
0: वेळ पण वाचेल.
1: पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
0: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात जे नवीन मुलं आहेत.
1: तुम्ही शिकवता का ते?
0: हो, आपण शिकवतो पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखं?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो.
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंगमध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती तर तिला मला एक सात महिने लागले बरोबर. आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून जोडणीपासून पूर्ण तयार झाला. आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले
1: कारण
0: मी स्वतः विणलेली पैठणी होती.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतंच म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच. म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
1: थोडा वेळ द्यावा
0: म्हणजे आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार

0: तयार केली आहे. कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो, तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं. सारखं विणकाम करणे, आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस. अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता, कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून. म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी कहाडतो, तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत
0: कुठेही डाग पडला नाहीये. साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे, की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झाली आहे, डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतो.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद
0: वेगळा,
1: आणि नंतर ती विक्री
0: होऊन, हा, तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही, म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
0: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं, तर तुम्ही घरी बसून पैठणी साडी तयार करू शकता. कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या, तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
1: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे, तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
0: हो, नाही नाही, तुमचा, हा, तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं, तरच आपण देतो.
1: पण देऊ शकतो
0: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
1: की मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करून,
0: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची.
1: ती पूर्ण झालेली साडी ते आपल्याला आणून देतात?
0: नक्कीच, आपल्याला आणून देतात. म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
1: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
0: नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात.
1: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
0: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
1: ते सगळं तुम्ही पुरवायचं
0: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
1: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली, तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
1: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
1: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
0: हो, बरेच असतात आव्हानं. कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या ह्याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे, तर ते मोठं आव्हान.
1: कारण लोक असं विचार करतील की ती
0: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे.
1: त्याच्यामुळे
0: म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे?
0: हो, एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि

0: पॉवर लूमवरची
1: पॉवर लूमवरच्या काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
0: त्याला चुरगळा
1: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
0: मग काय
1: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे.
0: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते.
1: हो,
0: तर किती किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
1: आता आहे ना एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आता एक मागच्या आठवड्यामध्ये एक 4,500 साडी आपण सेल केलेली.
0: कशामुळे याच्या किमती वाढतात?
1: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते. पैठणीची किंमत
0: 4,500 एक पैठणी
1: नक्कीच.
0: आणि ती विणायला किती वेळ दिवस लागला?
1: ती विणायला 1 वर्ष लागलं.
0: 1 वर्ष लागलं. मग ती तुम्ही समजा एक 4,500 पैठणी जर विकली
1: हो
0: तर अशा तुम्ही जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं.
1: हो नक्कीच वाढलेलं असतं, पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो कव्हर नाही करू शकत.
0: म्हणजे तुम्हाला क्वांटिटी तुमची कमीच
1: कमीच असणार, कारण एक साडी लावली आपण महागाची जरी लावली तर एक हातमाग 100% त्याला पूर्ण साडी उसर तो अडकूनच राहणार.
0: अच्छा,
1: कारण त्यावर आपण दोन नाही लावू शकत. एक साडी तयार झाल्याशिवाय दुसरी नाही लावू शकत.
0: एक सुरू केली की ती
1: पूर्णच करायला लागते.
0: म्हणजे एकाच कारागिराला ती साडी पूर्ण करावी लागते.
1: हो एकाच कारागिराला, पण ज्यावेळेस पदर किंवा दोन्ही साईडनी डिझाईन सुरू होते तर आपण दोन जणही बसू शकतो, पण ते पूर्ण निपुण हवे डिझाईन मध्ये.
0: अच्छा, तर ते दोघ जण
1: करू शकतात.
0: तुमचा एखादा असा छान मोठी पैठणी विणण्याचा अनुभव सांगाल?
1: हो नक्कीच, माझा एक मी लोटसची पैठणी विणली आहे. तर ती विणताना माझा खरंच खूप छान अनुभव होता, कारण मी नवीनच होते त्यावेळेस, शिकत होते, म्हणजे माझं शिकून झालेलं आणि ती डिझाईन माझ्यासमोर एक आव्हान होतं की नवीन डिझाईन आहे मला करायची आहे बाबा. तर खूप सुंदर अनुभव होता ज्यावेळेस ती पूर्ण झाली तर माझ्या डोळ्यात.
2: नमस्कार, एफ एम बँडच्या 101.3 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचं 1 वाजलं आहे. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सुनाए जाते तो कैसा होता सावन, ये बताते चलिए। फिलहाल हम लेते हैं हमारे श्रोताओं के संदेश। एक श्रोता कहते हैं कि आज अनूठे पद्यांश को पिया मिलन की आस के साथ पिरोया गया है। सावन की रिमझिम फुहारों के बीच जब पिया मिलन की आस जागती है तो मन का हर कोना पुलकित हो उठता है। प्रकृति जहां ठंडी बूंदों से भीग रही होती है, वहीं प्रेमी का मन मिलन की उत्कंठा में सुलग रहा होता है। बरसती बूंदों में छुपा है सदियों का इंतजार, बाहर सावन की फुहार है भीतर विरह की आग। ये कजरारी रातें और ये रिमझिम सा सावन, सावन तो आ गया बस तुम रह गए हो जाने कहां, क्या बात है। ऐसे ही अगले श्रोता कहते हैं कि आज की इबारत एक गजब इबारत है। कभी सावन से पिया अनजान है, तो कभी भीगी रात तो कभी सूखी फुलवारी। इस तरह से उन्होंने हमारी ही इबारत को अपने शब्दों में पिरोया है। और हमारे और श्रोता जो कह रहे हैं कि दिलचस्प संदेशों से सजे विविध भारती के सबसे लोकप्रिय सुपरहिट सुरीला सफ़र कार्यक्रम ये चल रहा है। और एक श्रोता ने इतनी प्यारी बात कही है कि मेरी प्यारी प्यारी विविध भारती को किसी की नजर ना लगे चश्मे बद दूर, यूं तो हमने लाख चैनल सुने हैं विविध भारती सा नहीं सुना। ये बारिश तो सिर्फ 4 महीने होगी, क्या बात है। बस सावन के गीत आपको विविध भारती पर सुनने को मिलते ही रहेंगे, है ना।
1: बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र।
2: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला। देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली। त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं। याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं। गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

0: गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हू यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखी

0: खाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिया हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून गडचिरोलीला मिळालेली केंद्रीय विद्यालयाची भेट केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं पटकावलेला 4 क्रमांक आणि भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण अशा महत्वपूर्ण घटना जुलै महिन्यात घडल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर झाल्याचं चित्र दिसून आलं. पुरेशा पावसाअभावी केवळ 73,871 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होतं. मात्र तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यानं पेरणीला वेग आला. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. 3 जुलैला मुंबई इथं आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. गडचिरोली इथं नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालयानं अधिकृत मंजुरी दिली. यंदाचा खरीप हंगाम सुरू होताच रानटी हत्तींच्या हालचाली वाढल्यानं शेतकरी भयभीत झाले. 8 जुलैला गडचिरोली तालुक्यातील मेंढा इथल्या एका इसमाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यात काही ठिकाणी हत्तींनी शेतकऱ्यांचं नुकसान केल्याच्याही घटना घडल्या. गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारल्याबद्दल गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉ नामदेव उसेंडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता 23 किलोमीटरचा 4-लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. काटकर यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं

उल्लेखनीय कामगिरी करत जून 2026 मध्ये महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 जुलैला दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी वाढली असून नागरिकांना प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी ही मिनी सेतू केंद्र महत्वाची ठरतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद गडचिरोलीतही उमटले. गडचिरोली इथं निर्माण संघटना तसंच विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी आणि अन्य संघटनांनी गडचिरोली बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवरील लाठीमार तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक NQAS राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्यातील 11 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन मिळालं. त्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या 3 दिवसात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं 25 मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं प्रशासनानं तिथल्या 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागाशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 मध्ये 135 वरून कमी होऊन 2026-27 मध्ये फक्त 2 इतकी नोंद

0: वाढवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकोदा क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी, एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबई सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चोंग आणि सो वुई इक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया

प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. चित्रपट होता राजा. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात संगीत चित्रपटातलं संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. गीतगुंजन कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना. संगीतबद्ध केली आहे उत्तम सिंग यांनी. चित्रपट आहे दुश्मन 2.

जतीन ललित यांनी संगीत पथ केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता बाबुल सुप्रियो यांचा आणि चित्रपट होता ढाई अक्षर प्रेमचे. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहे. प्रथम युवक मित्र मैत्रिणी

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल, तर कधी फिरायला कुठे जावं, कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो, औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्सायडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युववाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्ष मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
0: तर सर्वात आधी आम्हाला सांग की तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची, फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
1: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये जायचं होतं. सो जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपर मध्ये ऍड डिझाईन कोण करता, हे टीव्ही आहे तर टीव्ही मध्ये हे सिरियल्स कोणी शूट करता, हे प्रोड्यूस कोणी करता. तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंड मध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की या

0: मध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगर मध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर फी बघितलं तर इथे एमजीएम कॉलेजमध्ये हे कोर्स असतं इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा. तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर, आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला.
1: ओके.
0: तर असं काही गाईड नाही होते संभाजीनगर मध्ये की ज्यावर बघून आपण डिसाइड करू शकतो की कुठे जायचं आहे,
1: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट
0: प्लेस. हँगआउट प्लेस नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असा काही एक पेज आपण संभाजीनगर मध्ये चालू करू, ज्यातून लोकांना, यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथे ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
1: ओके. म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती एकदम सत्यात उतरवली आहेस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तुझी कल्पना तर तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
0: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 1000.
1: ओके.
0: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 to 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
1: बापरे.
0: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स, खूप रिलेटिव्ह पण मला सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होता यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं. तर मी इन्कम बिझनेस हे कधीच, फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचं आहे. मला पॅशन होतं आणि मला संभाजीनगर माझं सिटीसाठी काय करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे, तर हे माझं पे बॅक होतं की मला सिटीसाठी काय करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटला आणि लोक तिथं जाय लागले, की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो, माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणे लागे. तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड दॅट इज नाऊ हॅपनिंग.
1: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होती. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे, तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी. म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
0: माझं बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे.
1: Okay. पर
0: माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम स्टेईंग इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी निगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल, तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. सर, माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं. आफ्टर BA मी MBA मार्केटिंग मध्ये केलं. आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
1: म्हणजे तुझं बालपण, तरुणपण सर्व इथेच केलं आणि आता तू कामही इथेच करतोय.
0: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो, की मला माझे सिटीमध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की आमचे सिटीमध्ये खूप ज्यादा पोटेन्शियल आहे.
1: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो. म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअर्सचा टप्पा पार पाडायला. तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
0: तर मला माहिती होते की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे. तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काही नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले. रेव्हेन्यू वॉज 0. माझा खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झाला जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड. तर थोडी मोटिवेशन आला आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह पीपल गिव्ह, लोकांचा प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो, पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत. जेव्हा जे प्लेसचा रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी 1-2 तास नंतर पीपल लाईन लावत होते. तर ते वॉज

0: the real happiness for me and that made me do the things regularly.
1: ओके म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचास, आता तू बिझनेस प्रमोशन्स करतो, इव्हेंट्स प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय, म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
0: तर जेव्हा मी ही जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतं. मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्या सोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे. फ्रॉम 1 to 30 से एक फॅमिली बनली आहे. तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर एक तर ते मोटिवेशन आहे. दुसरं, जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं आपले सिटीचा फूड ट्रेंड काफी डेव्हलप झाला आहे आणि मी प्राऊड होऊन म्हणू शकतो की मी या फूड डेव्हलपमेंटचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 5-6 वर्षापूर्वी सॅटर्डे संडेला फॅमिली बाहेर नाही जात होती खाना खायला, बट आता आपण बघू शकतो फ्रायडे सॅटर्डे संडे अगदी रेस्टॉरंट कॅफेला वेटिंग असते.
1: खूप
0: सो दॅट ट्रेंड हॅज चेंज्ड. मेनी फूड जॉईंट्स आर ओपनिंग, थीम रेस्टॉरंट्स आर ओपनिंग इन द सिटी. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझं सोबत आपल्या सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. तर दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
1: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर पण, आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
0: उत्कर्ष, तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसं मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचा क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकलं आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असते, तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो तेच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
1: म्हणजे तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन्स करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
0: उत्कर्ष, असं एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालंय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजारमध्ये, जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होता की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवला आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकला अराउंड 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होतं की काय होत आहे. त्याच्या प्रवासमध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं. तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेजवर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहेत ते घ्या आणि अजून एक व्हिडिओ बनवा.
1: ओके.
0: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन. बट
1: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले.
0: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
1: ओके. हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात. सोशल मीडिया तर अल्गोरिदम्स वरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ बनवणार आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला

0: क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो, तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर दॅन 5 व्हिडिओज बनवतो आणि उत्कर्ष प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं, तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर वेज रेस्टॉरंट आहे तर 2 प्युअर वेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक अँड 4 इज पेशन्स.
1: ओके, आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत, जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायच. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
0: तर उत्कर्ष, आज तू पण मी पण सगळे बघतोय, सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही ह्याला फर्स्ट प्रायोरिटी नको द्या, तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब, ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
1: कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
0: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज.
1: कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी काय ऍडवाइस देशील तू?
0: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटते आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू, जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा, तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा.
1: तुमच्या अंगात जी कला आहे,
0: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन. तुम्ही ऑथेंटिक राहा आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो. तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिकवर कंटेंट बनव, कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव, तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव, तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडी कंटेंट आहे. त्याचा खिचडी नको करा, एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे, क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
1: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
0: तर कॉम्पिटिशन ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्ड्स प्रेशर, बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
1: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशन साठी?
0: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काय चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत, की खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
1: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
0: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे, तर माझा ड्रीम होता की टेडेक्स हे इव्हेंटला ऍज अ ऑडियन्स जायचं, बट मी 1 नाही 2 नाही 3 टेडेक्स स्पीच दिले आहे. तर हे खूप अचीवमेंट आहे, मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूज पेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ऍज अ को होस्ट 2 खूप मोठे टीव्ही शोला होतो, नॅशनल ज्योग्राफिक आणि हिस्ट्री TV18 आणि मी को होस्ट होतो अलॉंग विथ साई तामनकर, मराठी ऍक्ट्रेस. तर ते खूप मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी. तर एक एपिसोड साई तामनकर सोबत होता आणि अनदर एपिसोड यशराज मुखाटे सोबत होता आणि तो एपिसोड एअर झाला संपूर्ण जगात अँड आता पण युट्यूबला पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
1: ऍक्च्युली खरंच खूप मोठे अचीवमेंट आहे, पण हे तर

0: प्रोफेशनली झालं, पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मोमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
1: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
0: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जातंय ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटस रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
1: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवडतं.
0: ओके,
1: प्रमोशन असो की फोटोग्राफी, मला फूड आवडतो.
0: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
1: नाईट शूट.
0: सोलो क्रिएशन की टीम वर्क?
1: टीम वर्क.
0: बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
1: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
0: ओके, ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
1: फूड कंटेंट.
0: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
1: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
0: ओके, एक असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
1: बिर्याणी.
0: ओके, तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
1: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
0: मस्त, मजा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
1: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअरफ्री, नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन पेजेस. आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे. तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
0: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
1: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काही तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा. जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि जे काही तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
0: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादरकर्ते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

कार्यक्रमात रात्री 8:15 येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील नवयुग आराधी मंडळ यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू रात्री 8:30. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील रात्री 9:00, तर बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम रात्री 10:00. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. कृषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्रीटर्म जन्मलेल्या बालकांच्या स्तनपानाचं महत्व याविषयीच्या माहितीचा भाग चौथा, तज्ज्ञ डॉक्टर आहेत अस्मिता सांगडे आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 आणि सह्याद्रीमधली भटकंती सौंदर्य आणि सावधगिरी याविषयीच्या माहितीचा भाग चौथा, लेखन आहे उमेश झिरपे यांचं. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आणि चित्रपट संगीत. सकाळी 7:25 आणि महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:40 आणि 8:40 आणि सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दरम्यान लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:15 आणि सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. मिश्र संगीत 10:00 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:30 आणि नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 11:00 उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग गुणकली आपण ऐकणार आहात. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार सकाळी 11:30 आणि वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल दुपारी 12:00. यामध्ये ओळख स्पर्शाची गुड टच बॅड टच समुपदेशक अर्चना मुळे यांची मुलाखत आणि प्राध्यापक डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध हळवा कोपरा. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 आणि चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 5:00 एक ही फिल्म से यामध्ये उद्याचा चित्रपट आहे रंग. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळे यांचा. युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल सायंकाळी 5:30 आणि यामध्ये युवा कलाकार अभिनेत्री रुचिरा खोत हिची मुलाखत आपण ऐकणार आहात. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मिश्र संगीत 6:10 आमच्या केंद्रावरून युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम सायंकाळी 6:30 आणि यामध्ये नेमबाज या क्रीडा प्रकारातील उपलब्ध संधी आणि उज्ज्वल भविष्य याविषयी धाराशिव येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक निळकंठ माने यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य आहे रागिनी पाटील यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार. वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल सायंकाळी 7:15 आणि तसंच 7:30 आणि प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम रात्री 8:15 आणि यामध्ये जुने राम मंदिर कसबा धाराशिव येथील ज्ञानदीप भजनी मंडळ यांनी गायलेले भारूड आपण ऐकणार आहात. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संसद समीक्षा सहक्षेपित करू रात्री 8:30 आणि विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील रात्री 9:00 तर रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. याशिवाय आकाशवाणीच्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: मेहदी हसन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कातिल शैफी यांची रचना आपण ऐकलीत.
1: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI अँड ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI अँड ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

सैफुद्दीन सैफ यांची रचना आपण ऐकलीत गुलाम अली यांच्या स्वरात. संगीत होतं रफिक हुसेन आणि गुलाम अली यांचं. आणि मैफिले गझल कार्यक्रमात शेवटी ऐकूया

अशोक खोसला यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कैसर उल जाफरी यांची रचना आपण ऐकली आणि याबरोबरच मैफिली गझल हा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:30 होत आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वयात.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
5: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
6: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
5: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.
0: नाचो कीर्तनाचे रंगी ह्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात आवडीने भावे हरिनाम गावे याविषयी नरेंद्रबुवा हाटे यांचं कीर्तन.

सज्जन हो, विसाव्या शतकातील महान योगी पुरुष नाथ संप्रदायी परम पूज्य स्वामी स्वरूपानंद यांचा हा अभंग आहे. सर्व संतांचा जो आत्मानुभव तोच स्वामींनी या अभंगात विशद केलाय. सो शहाणा कलिक या म्हणीनुसारच सर्व संत व श्री स्वरूपानंद यांचा अनुभव आहे. भक्तिभावानं हरिनाम गाव, निर्लज्ज होऊन निसंकोच होऊन संकीर्तनात नाचावं, हरिकीर्तनात रंगून जावं, म्हणजे काय होतं काय मिळतं याचाच निर्देश या अभंगात आहे.

हरिकीर्तनात रंगून गेल्यामुळं समाधी लागते व योग सिद्धीचा अनायास लाभ होतो असं स्वामी म्हणतात या अभंगात. इतकंच नाही तर स्वामी म्हणतात, वेदांताचं ज्ञान नसलं तरीही नाम संकीर्तनाची काय सोडू नये. शुद्ध भक्तिभावाच्या योगे वेदांतही आकलन होतो व साक्षात परब्रह्माची भेट होते. स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत, स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत, भेटे मूर्तिमंत परब्रह्म. साक्षात परमात्म्याचाच लाभ होतो. हा झाला या अभंगाचा भावार्थ. आता थोडं निरूपणाकडे वळूया. महाराज या अभंगात जे सांगतायत ते काय? समाधी सुख, योग सिद्धीचा लाभ, वेदांताचं ज्ञान आणि अंती परब्रह्माचा साक्षात्कार, या सर्व अपूर्व गोष्टींचा लाभ भक्तिभावानं नाम संकीर्तनानं होतो असंच त्यांनी यात सांगितलेलं आहे. भक्तीचं सामर्थ्य, नाम संकीर्तनाचं सामर्थ्य हेच या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. यात कोणाही महानुभवाचं दुमत नाही. किंबहुना इतर सर्व लटपटी खटपटी सोडून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केवळ त्याचीच कास धरावी हेच उत्तम असंच या ठिकाणी म्हटलेलं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,

काही नेणू नि आण एक विठ्ठल चिदाण। खरच जगावरे बाकी कशाचाही विचार न करता एक परमेश्वर ओळखण्याचा प्रयत्न केला तर सर्व जग आपल्याला कळू शकत आहे की म्हणा त्याच्यासाठीच नामस्मरणाचा विचार। संतांनी सांगितलेला आहे, मोरोबंद म्हणतायत, न लगे व्याकरणादी न्यायाची घटमठादी खटपटती। कशा कशाची जरुरी नाही, काय पाहिजे वै

सज्जन हो, या सर्व विवेचनावरून आपणास हे ध्यान येईल की परमार्थ साधनेत सर्व जीवाना लक्ष घालावं, आत्मोद्धार व जनहितार्थ साधना उपासना चालवावी। पण कोणी असा उपदेश केला की आम्हाला काय समजते यात, आम्ही काय करू शकणार आहोत।

आम्हाला यातील काहीच ज्ञान नाही असं बोलून आपली असमर्थता कित्येक सामान्य लोक व्यक्त करतात. या लोकांना परमार्थ साधनेचा भाऊ वाटू नये व लोक परमार्थाला प्रवृत्त व्हावे याकरता परमार्थ साधनेची पहिली पायरी श्रवण कीर्तन आदी या विषयांचं मार्गदर्शन सर्व संतांनी केलेलं आहे आणि त्याचाच अवलंब या ठिकाणी स्वामी महाराजांनी केलेला आहे. किंबहुना तुकोबाई एका अभंगात म्हणतायत, नाम घेता वाट झाली यज्ञ पावला पावली. तेव्हा कोणताही विषय कठीण आहे असं जाणवलं की त्यात रस उरत नाही, आवडीनं त्या विषयाचा अभ्यास होत नाही. याकरता नाम साधना सोपी आहे असं सांगून या साधनेतूनच अप्राप्य अशी उच्चावस्था प्राप्त होते असं आश्वासन संत या ठिकाणी आपल्याला देत आहेत. तुकाराम महाराजांनी आणि एका अभंगात म्हटलंय,

मात्र साधन सोपं असलं तरी त्यात शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भाव असेल तरच सर्व काही शक्य आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भावे परमार्थीची वाट, भावे परमार्थाची वाट, वाहती भक्तीची पेढा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भा

अभक्त भावार्थी भक्ती भावानच सारं जग तरत. किंबहुना समृद्धी आहे, भरपूर ज्ञान आहे, शिक्षण आहे, आधुनिक विज्ञान आहे, पण माणसाच्या अंतकरणात परमेश्वराबद्दल जर भक्तिभाव नसेल तर या जगाचा उकिरडा झाल्याशिवाय राहायचा नाही. म्हणून मनुष्याच्या ठिकाणी भक्तिभाव पाहिजे आणि हेच स्वामी स्वरूपानंदानी आपल्या पूर्व पदावनी सांगितलं. ते म्हणत आहेत, आवड

आपल्याला आख्यानाकडे वळायचं आहे. एकदा असं झालं, सर्व संत पंढरीला जमले होते आणि पंढरीला जमले असताना सर्व संतांनी ज्ञानेश्वरांना नामदेवांना सांगितलं, महाराज आपल्या संगतीमध्ये काही जास्त काळ घालवावा अशी आमची इच्छा आहे. ज्ञानोबा म्हणाले, अरे बाबा जास्त काळ घालवा म्हणजे काय, एकाच जागी बसायचं. जर तीर्थयात्रेला यायला तयार असाल तरच मी आणखीन तुमच्याबरोबर राहायला तयार आहे. कारण तीर्थयात्रा हे फार महत्वाचं साधन आहे, ज्ञानाचं साधन आहे. रामदासांनी नाही का एके ठिकाणी म्हटलंय, निरखावी सदनेची सदने, निरखावी सदनेची सदने, पारखावी जनंत करणे, या नाव जाणणे तीर्थयात्रा. लोक समाज स्थिती याचा अभ्यास करण्याकरता तीर्थयात्रेची आवश्यकता आहे. आणि याचमुळं सर्व संतांनी ज्ञानेश्वरांच्या त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि मंडळी निघाली तीर्थ.

सज्जनहो, रंगता कीर्तनी लागते समाधी आणि मग होते योग सिद्धी अनायास. सर्व संतांचा अनुभव आहे आणि याच दृष्टिकोन

आलेल्या आणि त्यातच कमळाकर ब्राह्मणाची अन्नपूर्णा नावाची साध्वी पतिव्रता तीही आली होती. परंतु ज्याला ज्यात रस असतो त्यात ते दंग होतात. नदीच्या तीरावरती चाललेलं नामदेवांचं कीर्तन, नामदेव कीर्तन करी पुढा देव नाचे पांडुरंग, तर सामान्य माणसांना तिथे खेचलं जाणार नाही का? आकर्षण वाटणार नाही. अन्नपूर्णा त्या ठिकाणी जाऊन पोहोचली. अनेक स्त्रिया त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याच ठिकाणी त्या कीर्तनामध्ये त्या दंग झालेल्या आहेत. होता होता सकाळचा वेळ टळू लागला, उन्ह जास्त पडू लागली आणि साध्वी अन्नपूर्णा जागी झाली. म्हणाली, हा मोह आहे खरा, घरी गेलं पाहिजे. पतिराज वाट पाहत असतील, स्वयंपाकाची व्यवस्था, सगळा सगळा विचार तिच्या डोळ्यापुढे आला आणि लगबगा ती आपल्या घरी निघाली. घरी यजमान पूजेची तयारी करून राहिलेले होते. झटकन पुढे आली, आपल्या खांद्यावरची धुणी बाजूला ठेवली आणि त्याचबरोबर काखेमध्ये असलेली कळशी, डोक्यावरचा हंडा सर्व बाजूला ठेवलेला आहे आणि म्हणते, स्वामी क्षमा करावी, स्वामी क्षमा करावी, सदनी येण्यास दाहला उशीर, उशीर झाला मला, क्षमा करावी. पण सांगू का,

महान थोर संत आलेले आहेत आणि म्हणून आपण त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे. साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा. आपण त्यांना बोलवावं, जेवायला घालावं ही माझ्या मनीची आशा इच्छा आहे. ठीक आहे म्हणाले कमलाकर ब्राह्मण. झटपट सगळी आपली पूजा उरकलेली आहे आणि नदी तीराला आले. अनेक संतांना भेटले पण संतांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. म्हणाले अहो आम्ही 3-4 हजार लोक तुमच्याकडे जेवायला यायचं म्हणजे केवढं मोठं संकट तुमच्यासारख्या गरीब ब्राह्मणाला पडेल. नाही हो असं म्हणू नका. परंतु कोणी ते मान्य केलं नाही आणि हताश झालेला निराश झालेला कमलाकर ब्राह्मण घरी आला. अन्नपूर्णेला सांगितलं की आपल्या भाग्यात संतांची सेवा दिसत नाही. तेवढ्यामध्ये तिथे लहानगा गोपाळ त्यांचा मुलगा तो आला आणि विचारायला लागला आई आई काय ग झालं. सगळी हकीकत त्याला सांगितली. असो होय आपल्याकडे संत येत नाही, मी जाऊन विचारतो. आणि गोपाळ धावत धावत निघाला. छोटासा तो गोपाळ पंचा नेसलेला आहे, पूजा झाली होती, कपाळाला द्वादश तिलक केलेला आहे, गोंडस असं ते लेकरू धावत धावत नदी तीरी आलं. नामदेव नुकतेच चिंतनाला बसले होते. त्यांच्या पुढ्यात कटेवरती हात ठेवून ते बालक उभं राहिलं. नामदेवाने डोळे उघडले. त्यावेळेला त्यांना असं आढळलं की साक्षात परब्रह्मच आपल्या पुढ्यात उभं आहे. पाहिलं महाराज देवा आपण गोपाळा गोपाळा म्हणून हाक मारल्याबरोबर खुदकन हसला तो. ओळखला ना आम्हाला आणि आमच्याकडे जेवायला येत नाही हो. जेवायला तुमच्याकडे येऊ की? नक्की येणार. कोण तू? इथूनच्या कमलाकर ब्राह्मणाचा मुलगा मी. माझे वडील आले होते आमंत्रण द्यायला जेवणाचं पण तुम्ही नाही म्हटलं. छेछे म्हणाले काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या घरी येऊ. केव्हा यायचं तेवढं मात्र लक्षात ठेव, तू आम्हाला इथे बोलवायला आलं पाहिजेस. जरूर येईन. अशा रीतीनं तो मुलगा निघाला. येणार धावत निघाला बालवृत्तीची येणार.

0: नाचुकितना चिरंगीय कार्यक्रमात आवडीने भावे हरिनाम गावे याविषयी नरेंद्रबुवा हाटे यांचं कीर्तन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही स्वाक्षरित करत आहोत. तेव्हा प्रथम प्रादेशिक बातम्या ठीक 7 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: घेऊन त्या माऊलीने स्वयंपाकाची सिद्धी सुरू केली. तयारीला लागलेली आहे, परंतु 3-4 हजार लोकांचा स्वयंपाक व्हायचा. अहो, आलीच्या साफसफाईपासून सुरुवात आणि होता होता होता फार उशीर झाला. मध्यान्नाची वेळ झाली. बिचारा गोपाळ मात्र भुकेनं व्याकुळ झालेला.

म्हणतो, आई आई फार भूक लागली ग, मला काहीतरी मला खायला देशील का? बाळा आता देते, तुझ्यासाठी वेगळ्या दशम्या कर, नैवेद्याचं कसं तुला द्यायचं? एक काम कर, थोडी वरतून माळ्यावरून लाकडे दे. बाळ माळ्यावरती चढला, माळ्यावरती चढला बाळ, सरपण काढी परी कुवेळ, आणि बाई सरा होता भिखारी व्याळ, दंश बाळा ते केला हो रा. वरती माळ्यावरती एक महाभयंकर विषारी साप होता, आणि त्या सापानं या बालकाला दंश केला, मृत्युमुखी पडला. काही करावं खरेना, संकट मोठं आलं. परंतु त्या बाळाचं प्रेत बाजूला ठेवून त्या आई वडिलांनी स्नान केलेलं आहे, पुन्हा स्वयंपाक केला आणि संतांना बोलवलं. संत म्हणाले, आम्ही जेवणार नाही, आम्हाला आमंत्रण देणारा मुलगा कुठे आहे? आणि असं म्हणताच त्यांना वाईट वाटलं. कोणीतरी म्हटलं, अहो त्यांचा मुलगा की नाही, आजारी पडलेला आहे, आजारी आणलेला आहे. नामदेवानी आणलं आणि पाहिलं मात. नामदेव म्हणता, देवा हा तर इथे मृत्यू दिसतो आहे, तुम्हीच याला उठवलं पाहिजे, आमचा अन्नदाता तुम्ही उठवा. अश

आणि काय सांगावं, नामदेवानी अंतकरणापासून केलेला तो धावा आणि त्यामुळे परमेश्वरांनी किमया केली, ते बालक उठलं, झोपेतून उठलं

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण गृह

0: मंत्रालय वाणिज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची आज सांगता झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला, तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA चे सिंगापूरच्या टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपल ट्री या तीन कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपल ट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड प्रेरणा

0: पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: पामेला जैन यांनी गायलेलं, अर्णब चॅटर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहेत. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17

0: ऑगस्ट पर्यंत घरोघरी बियलोनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणी पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्या नंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण या मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
1: सर, आतापर्यंत बियलोनच्या गृहभेटी दरम्यान SIR प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
0: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेलं आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचे सही सह आलेले आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकले नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये हे थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे त्यांनासुद्धा तसेच आहेत. म्हणून मुंबई ठाणे पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे. त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेला आहे.
1: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
0: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचे नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे. त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहेत परत येण्यासाठी त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट फ्लॅट घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत. त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. ते तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे. मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले अस्तित्वात असलेले मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे EPIC कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचं असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झालंय. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही. हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ECA च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca

0: .gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि ही माहिती आपण BLO ला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO नी स्वतःच मॅपिंग केलेले आहेत. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपण कमी झाले, कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्ये होते असे असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने आमच्या BLO नी पूर्ण केलेलं आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाहीये, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू? काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत? सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे, आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहे, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीची माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहेत, म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 किंवा त्यांचे इक्वलन समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात, पण आत्ता मात्र BLO च्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशा वेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या विशेष पुनरीक्षण मध्ये 2 पुनरीक्षणचा भाग आहे. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचं असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचं नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळी आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहित धरून पुढे जाण्यात येतात. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षण मध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वाचा तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं, काही बदलायचं, हे काय काम असेल? प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्राम प्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्वाचे नवीन युवा मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपलं नाव येणारच आहे. आपण

0: फॉर्म भरून नाही दिलं तर कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकता. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता, परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये, त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असा आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIRसाठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाचा नागरिक आहे, नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाहीये, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे, म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाचा भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 होत आहेत.
3: प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी घर शिवार या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 अर्थात 7 ऑगस्ट 2026. श्रोते हो, एक निवेदन. चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 31 जुलै 2026 ही होती. आता ती मुदत दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, मका आणि खरीप कांदा या पिकांची पेरणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी विहित केलेली विमा हप्त्याची रक्कम भरून विमा अर्ज सादर करावेत. ज्या पिकांचा विमा उतरवायचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, 7-12 आणि 8-अचा उतारा, आधार कार्ड, शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतीसह नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटरमधून बँकेमधून पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं विमा हप्ता भरून आपलं पीक संरक्षित करावं. तरी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आत्ताच पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

यांनी केलं आहे. निवेदन संपलं. मंडळी, घर श्वार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकणार आहोत तण नियंत्रणाचं योग्य नियोजन, उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाय याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, आपण पिकाला खत, पाणी आणि औषधं तर देतो.

असेल तर हे सगळं तण आधी वापरतं, त्यामुळं पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट येते. मंडळी, खरीप हंगामात जर पाऊस व्यवस्थित झाला तर जशी पिकं झपाट्यानं वाढतात तसं तणही अगदी झपाट्यानं वाढतं. त्यामुळं शेताची नियमित पाहणी करणं आवश्यक आहे. दररोज शेतात एक चक्कर मारणं गरजेचं आहे. तण लहान असतानाच त्याचं नियंत्रण करणं अधिक सोपं आणि कमी खर्चिक असतं. मंडळी, तण नियंत्रणासाठी एकाच उपायावर अवलंबून न राहता योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. वेळेवर कोळपणी, खुरपणी, आंतरमशागत यामुळं तणावर प्रभावी नियंत्रण मिळतं. मंडळी, आपल्याला जर शक्य असेल तर यंत्रांच्या सहाय्यानं देखील तण नियंत्रण करता येतं. रासायनिक तणनाशकांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी. पिकानुसार शिफारस केलेलं तणनाशक, योग्य मात्रा आणि योग्य वेळ यांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. फवारणी करताना वारा कमी असावा आणि पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा. तसंच तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तणनाशकांची निवड करावी. मंडळी, तण पूर्णपणे फुलोऱ्यात किंवा बियाणं तयार झाल्यानंतर काढण्यापेक्षा त्याआधीच नियंत्रण करणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण एकदा तणाचं बी जमिनीत पडलं की पुढील हंगामातही त्याचा त्रास वाढू शकतो. शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रण हा खर्च नसून पिकाच्या उत्पादनात वाढ करणारी महत्वाची गुंतवणूक आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं तण नियंत्रण केलं तर खतांचा उपयोग चांगला होतो, पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनातही चांगली वाढ दिसून येते. स्वच्छ आणि निर्मळ शेती आपल्या डोळ्याला सुद्धा समाधान देते. म्हणूनच आपल्या शेताची नियमित पाहणी करा, तण लहान असतानाच त्याचं नियंत्रण करा आणि कृषी विभाग किंवा कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपाय योजना अवलंबा. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आत्ताच आपण तण नियंत्रणाचं योग्य नियोजन, उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाय याविषयीची माहिती ऐकलीत.

0: गाण्यानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात घर शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूयात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग चौथा, आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर स्मिता शहापूरकर.
1: श्रोतहो नमस्कार. डॉक्टर स्मिता शहापूरकर मॅडम, मुलांच्या या ताणतणावाबद्दल आपण सांगत असताना पालकांचा वारंवार उल्लेख झालेला आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडून मुलामुलींकडून अपेक्षा व्यक्त करणं, स्वप्न पाहणं हे नैसर्गिक आहे, गैर नाही. आणि मग पालकही एक वेगळ्या प्रकारचा ताण स्वतःमध्ये घेतात. अशा पालकांना काय सांगाल?
2: मी तर म्हणेन सगळेच पालक टेन्शन घेतात. तर कोणत्या कोणत्या पालकांना सांगायला जायचं हा प्रश्न आहे. आपल्या समाजामध्ये तुम्ही म्हणता तसं संवादाचा अभाव आहे, आणि तो संवाद म्हणजे एक नीट बायलॅटरल दोन्ही बाजूंनी डायलॉग होणारा, म्हणजे ज्या व्यक्तींशी संवाद करतो आहे त्या दोघांनी एकमेकांशी आपल्या गोष्टी, आपली मतं, आपले व्ह्यूज, आपले अनुभव हे शेअर करायला शिकलं पाहिजे. मग ते पालकांमध्ये आई आणि वडील असतील, एकमेकांशी कसे संवाद साधतात. मुलं आणि पालक एकमेकांशी कसा संवाद साधतात. आजी आजोबा आणि मुलं कशी संवाद साधतात. मुलं आणि शिक्षक यांचा संवाद कसा बरोबरीचा आहे का. आणि मुलांचा जिथे जिथं वडील भावंडं असतील, धाकटी भावंडं असतील, नातेवाईक असतील, समाजामध्ये खूप लोकं भेटतात ना वेगवेगळ्या प्रकारे, त्या सगळ्यांशी मुलांचा संवाद बरोबरीच्या नात्याचा आहे का नाही, किंबहुना सगळ्याच लोकांचा एकमेकांशी देवाणघेवाणीचं बरोबरीचं नातं आहे का नाही, ह्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. शेअरिंग नावाची जी गोष्ट आहे, शेअरिंग असं नाही आहे की एकाने बडबड करत राहायची आणि दुसऱ्यांनी नुसतं ऐकून घ्यायचं, असं नाही आहे. ज्याला संवादाच्या ज्या सगळ्या क्वालिटीज आहेत की केअरफुल लिसनिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे, आणि तो बरेचसे पालक असं नाही म्हणणार, जे पेरेंटिंग करतात, जे वडीलधारे आहेत त्या मुलांपेक्षा, ते अधिकाराच्या ह्याच्यात जातात, भूमिकेत जातात, आणि मग त्याच्यातनं केअरफुल लिसनिंग होत नाही. विसंवाद झाला की ताण सुरू होतो.
0: मंडळी, आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत आत्ताच आपण मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग चौथा ऐकलात, आणि ही माहिती आपल्याला सांगत होत्या डॉक्टर स्मिता शहापूरकर. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पाऊस जास्त झाल्यामुळं पिकामध्ये होणारे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, सध्या काही भागात पाऊस चांगलाच जोर पकडत आहे तर काही भागात कमी आहे, पण ज्या भागात पाऊस जास्त झाला आहे त्या शेतकऱ्यांनी पिकाची काळजी कशी घ्यावी? तर शेतकरी बंधूंनो, पाऊस शेतीसाठी जितका आवश्यक आहे तितकाच तो जास्त झाला तर काही अडचणीही निर्माण होतात, विशेषतः सोयाबीन, तूर, कापूस, मका यासारख्या खरीप पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. अशावेळी सर्वात आधी आपल्या शेताची नियमित पाहणी करा. पानावर डाग दिसणं, पानं पिवळी पडणं, खोडाजवळ कूज दिसणं किंवा झाडं अचानक कोमेजणं अशी लक्षणं दिसली तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. ज्या शेतात

पाणी साचलं असेल ते शक्य तितक्या लवकर बाहेर काढण्याची व्यवस्था करा, कारण जास्त काळ पाणी साचल्यामुळं मुळांना हवा मिळत नाही आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. फवारणी करताना घाई गडबड करू नका. रोग किंवा किडीची खात्री करूनच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरा. गरज नसताना फवारणी जर केली तर खर्च वाढतोच, पण पिकांनाही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शेतात तण वाढू देऊ नका. तणामुळं आर्द्रता वाढते आणि अनेक रोग आणि किडींना पोषक वातावरण मिळतं. त्यामुळं वेळेवर तण नियंत्रण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, पावसाळ्यात हवामानातील बदल लक्षात घेणंही आवश्यक आहे. सलग पाऊस, ढगाळ वातावरण किंवा उघडीप यानुसार शेतातील कामांचं नियोजन केल्यास नुकसान टाळता येतं. शेतकरी बंधूंनो, लक्षात ठेवा, रोग आल्यावर उपाय करण्यापेक्षा वेळेवर निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाय करणं नेहमीच अधिक फायदेशीर ठरतं. म्हणूनच दररोज शेतात एक चक्कर मारा आणि कोणताही बदल दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात थोडी अधिक काळजी घेतली तर पिकांचं चांगलं संरक्षण होईल आणि उत्पादनही चांगलं मिळेल. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आत्ताच आपण पाऊस जास्त झाल्यामुळं पिकामध्ये होणारे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत.

मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 8 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल. उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता 85% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 69% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 20 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे उद्याचा म्हणजेच 8 ऑगस्ट 2026 साठीचा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूयात हे भक्तिगीत.

बरं तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवीनी पाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकलात शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. उद्या सायंकाळी 6:30 आमच्या केंद्रावरून युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. यामध्ये नेमबाज या क्रीडा प्रकारातील उपलब्ध संधी आणि उज्ज्वल भविष्य

विषयी धाराशिव येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नीळकंठ माने यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती साहे आहे रागिनी पाटील यांचं, सादरकर्ते किशोर पवार. घे भरारी हा कार्यक्रम उद्या सायंकाळी 6:30 वाजून.

उंच घे भरारी कर मोकळे मनाला भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही,
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ। कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले। 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला। 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली। त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो। या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला। हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है। इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है। हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है। हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा।

0: पुरा हुआ है।
1: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3,000 अधिक विद्यार्थी तसंच 587 पीएचडी संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज पझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील रशिया व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती गुंतवणूकदार क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22 21-15 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी एमएमआरडीएचे सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपबल ट्री या तीन कंपन्यांबरोबर

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
4: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील नवयुग आराध्य मंडळ यांनी गायलेली देवीची गाणी.
5: श्रुतीहो, आजच्या लोकरंग या कार्यक्रमात ऐकूयात नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी. गायक आणि झांजवादक बापू शंकर लाटे, सहगायक विठ्ठल भास्कर ठोंबरे आणि दिलीप गणपती शेटे, संगीत साथ तुणतुण अशोक एडबा पौळ आणि ढोलकी लखन कृष्णा चंदनशिवे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

धाराशिव येथील नवयुग आराध्य मंडळ यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकलीत लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 होत आहेत. प्रथम संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:45 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी.

0: शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये
1: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या

धाराशिव केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 10 वाजत आहेत. ऐकूया बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम.

हाय पापा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया विशाल मिश्रा जहराएस खान यांनी गायलेलं खेल खेल में या चित्रपटातलं गीत. संगीत आहे तनिष्क बागची यांचं.

कमाल खानाने पलक मुच्छल यांनी गायलेलं किसी का भाई किसी की जानी या चित्रपटातलं शाबीर अहमद यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. बॉलिवूड धमाका कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात किस्मत चित्रपटातलं हे गीत.

शांतनू मोहित्रा यांनी संगीतबद्ध केलेला स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मधुवंती बागची यांचा. चित्रपट होता लॉस्ट. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अगाथी या चित्रपटातलं हे गीत.

रॉनी आणि रिया यांच्या स्वरातील मिशन मंजू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

हिमेश रेशमे यांनी संगीतबद्ध केलेलं इशाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता निहाल तौर यांचा, चित्रपट होता रक्षाबंधन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सतीश नायर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीत आहे रेगिना चित्रपटातलं, स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

मंदार चोळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सहदेव चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि बॉलिवूड धमाका या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच बॉलिवूड धमाका कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.